झिलमिल झिलमिल तारा चमके जगमग जगमग नैया डोले रिम झिम बादल बरसे रामा हो गुन गुन गुन गुन भंवरे झूमे झर झर झर झर झरने झूमे झम झम पायल बाजे रामा हो हे कैया नाचे बांसुरी बजाए रे कनाई।